ਅਕਾਲ ਕੁਆਰੀ ਕਾਇਆ ਜੁਗਤ ਡੰਡਾ ਪ੍ਰਤੀਤ ਆਈ ਪੰਥੀ ਸਗਲ ਜਮਾਤੀ ਮਨ ਜੀਤ ਜਗ ਜੀਤ ਆਦੇਸ਼ ਤਿਸੈ ਆਦੇਸ਼ ਆਦ ਅਨਿਲ ਅਨਾਦ ਅਨਾਹਤ ਜੁਗ ਜੁਗ ਏਕੋ ਵੇਸ ਭੁਗਤ ਗਿਆਨ ਦਇਆ ਭੰਡਾਰਣ ਘਟ ਘਟ ਵਾਜਹਿ ਨਾਦ ਆਪ ਨਾਥ ਨਾਥੀ ਸਭ ਜਾਤੀ ਰਿੱਧ ਸਿਧ ਅਵਰਾ ਸਾਧ ਸੰਜੋਗ ਵਿਜੋਗ ਦੋਏ ਕਾਰ ਚਲਾਵਹਿ ਲੇਖੇ ਆਵਹਿ ਭਾਗ ਆਦੇਸ਼ ਤਿਸੈ ਆਦੇਸ਼ ਆਦ ਅਨਿਲ ਅਨਾਦ ਅਨਾਹਤ ਜੁਗ ਜੁਗ ਏਕੋ ਵੇਸ ਏਕਾ ਮਾਈ ਜੁਗਤ ਵਿਆਈ ਤਿੰਨ ਚੇਲੇ ਪ੍ਰਵਾਣ ਇੱਕ ਸੰਸਾਰੀ ਇੱਕ ਭੰਡਾਰੀ ਇੱਕ ਲਾਏ ਦੀਵਾਣ ਜਿਵ ਤਿਸ ਭਾਵੈ ਤਿਵੈ ਚਲਾਵੈ ਜਿਵ ਹੋਵੈ ਫੁਰਮਾਣ ਉਹ ਵੇਖੈ ਉਹਨਾਂ ਨਦਰ ਨਾ ਆਵੈ ਬਹੁਤਾ ਇਹੋ ਵਿਡਾਣ ਆਦੇਸ਼ ਤਿਸੈ ਆਦੇਸ਼ ਆਦ ਅਨਿਲ ਅਨਾਦ ਅਨਾਹਤ ਜੁਗ ਜੁਗ ਏਕੋ ਵੇਸ ਆਸਣ ਲੋਏ ਲੋਏ ਭੰਡਾਰ ਜੋ ਕਿਛ ਪਾਇਆ ਸੋ ਏਕਾ ਵਾਰ ਕਰ ਕਰ ਵੇਖੈ ਸਿਰਜਣਹਾਰ ਨਾਨਕ ਸੱਚੇ ਕੀ ਸਾਚੀ ਕਾਰ ਆਦੇਸ਼ ਤਿਸੈ ਆਦੇਸ਼ ਆਦ ਅਨਿਲ ਅਨਾਦ ਅਨਾਹਤ ਜੁਗ ਜੁਗ ਏਕੋ ਵੇਸ ਇੱਕ ਦੂਜੀ ਭਾਉ ਲੱਖ ਹੋਹੇ ਲੱਖ ਹੋਵੈ ਹੈ ਲੱਖ ਵੀਸ ਲੱਖ ਲੱਖ ਗੇੜਾ ਆਖੀਐ ਹੈ ਏਕ ਨਾਮ ਜਗਦੀਸ਼ ਇਹ ਤਰਾਹ ਪਤ ਪਵੜੀਆਂ ਚੜੀਐ ਹੋਏ ਅਕੀਸ ਸੁਣ ਗੱਲਾਂ ਆਕਾਸ਼ ਕੀ ਕੀਟਾਂ ਆਈ ਰੀਸ ਨਾਨਕ ਨਦਰੀ ਪਾਈਐ ਕੂੜੀ ਕੂੜੈ ਠੀਸ ਆਖਣ ਜੋਰ ਚੁਪੈ ਨਹਿ ਜੋਰ ਜੋਰ ਨਾ ਮੰਗਣ ਦੇਣ ਨਾ ਜੋਰ ਜੋਰ ਨਾ ਜੀਵਨ ਮਰਨ ਨਹਿ ਜੋਰ ਜੋਰ ਨਾ ਰਾਜਮਾਲ ਮਨ ਸੋਰ ਜੋਰ ਨਾ ਸੁਰਤੀ ਗਿਆਨ ਵਿਚਾਰ ਜੋਰ ਨਾ ਜੁਗਤੀ ਛੁਟੈ ਸੰਸਾਰ ਜਿਸ ਹੱਥ ਜੋਰ ਕਰ ਵੇਖੈ ਸੋਏ ਨਾਨਕ ਉੱਤਮ ਨੀਚ ਨਾ ਕੋਏ ਰਾਤੀ ਰੁੱਤੀ ਥਿੱਤੀ ਵਾਰ ਪਵਣ ਪਾਣੀ ਅਗਨੀ ਪਾਤਾਲ ਤਿਸ ਵਿੱਚ ਧਰਤੀ ਥਾਪ ਰੱਖੀ ਧਰਮਸਾਲ ਤਿਸ ਵਿੱਚ ਜੀ ਜੁਗਤ ਕੇ ਰੰਗ ਤਿਨ ਕੇ ਨਾਮ ਅਨੇਕ ਅਨੰਤ ਕਰਮੀ ਕਰਮੀ ਹੋਏ ਵਿਚਾਰ ਸੱਚਾ ਆਪ ਸੱਚਾ ਦਰਬਾਰ ਤਿੱਥੈ ਸੋਹਨ ਪੰਚ ਪ੍ਰਵਾਣ ਨਦਰੀ ਕਰਮ ਪਵੈ ਨਿਸਾਣ ਕੱਚ ਪਕਾਈ ਉਥੈ ਪਾਏ ਨਾਨਕ ਗਇਆ ਜਾਪੈ ਜਾਏ ਧਰਮ ਖੰਡ ਕਾ ਇਹੋ ਧਰਮ ਗਿਆਨ ਖੰਡ ਕਾ ਆਖਹੋ ਕਰਮ ਕੇਤੇ ਪਵਣ ਪਾਣੀ ਵੈ ਸੰਤਰ ਕੇਤੇ ਕਾਨ ਮਹੇਸ਼ ਕੇਤੇ ਬਰਮੇ ਘਾੜਤ ਘੜੀਐ ਹੈ ਰੂਪ ਰੰਗ ਕੇ ਵੇਸ਼ ਕੇਤਿਆ ਕਰਮ ਭੂਮੀ ਮੇਰ ਕੇਤੇ ਕੇਤੇ ਧੂ ਉਪਦੇਸ਼ ਕੇਤੇ ਇੰਦ ਚੰਦ ਸੂਰ ਕੇਤੇ ਕੇਤੇ ਮੰਡਲ ਦੇਸ਼ ਕੇਤੇ ਸਿੱਧ ਬੁੱਧ ਨਾਥ ਕੇਤੇ ਕੇਤੇ ਦੇਵੀ ਵੇਸ਼ ਕੇਤੇ ਦੇਵ ਦਾਨਵ ਮੁਨ ਕੇਤੇ ਕੇਤੇ ਰਤਨ ਸਮੁੰਦ ਕੇਤਿਆ ਖਾਣੀ ਕੇਤਿਆ ਬਾਣੀ ਕੇਤੇ ਪਾਤ ਨਿਰਿੰਦ ਕੇਤਿਆ ਸੁਰਤੀ ਸੇਵਕ ਕੇਤੇ ਨਾਨਕ ਅੰਤ ਨਾ ਅੰਤ ਗਿਆਨ ਖੰਡ ਮੈਂ ਗਿਆਨ ਪ੍ਰਚੰਡ ਤਿੱਥੈ ਨਾਦ ਬਿਨੋਦ ਕੋਡ ਆਨੰਦ ਸਰਮ ਖੰਡ ਕੀ ਬਾਣੀ ਰੂਪ ਤਿੱਥੈ ਘਾੜਤ ਘੜੀਐ ਬਹੁਤ ਅਨੂਪ ਤਾਕੀਆਂ ਗੱਲਾਂ ਕਥੀਆਂ ਨਾ ਜਾਹੇ ਜੇ ਕੋ ਕਹੈ ਪਿਛੈ ਪਛੁਤਾਏ ਤਿੱਥੈ ਘੜੀਐ ਸੁਰਤ ਮਤ ਮਾਨ ਬੁੱਧ ਤਿੱਥੈ ਘੜੀਐ ਸੁਰਾਂ ਸਿੱਧਾਂ ਕੀ ਸੁਧ ਕਰਮ ਖੰਡ ਕੀ ਬਾਣੀ ਜੋਰ ਤਿੱਥੈ ਹੋਰ ਨਾ ਕੋਈ ਹੋਰ ਤਿੱਥੈ ਜੋਧ ਮਹਾਂਬਲ ਸੂਰ ਤਿਨ ਮੈਂ ਰਾਮ ਰਹਿਆ ਭਰਪੂਰ ਤਿੱਥੈ ਸੀਤੋ ਸੀਤਾ ਮਹਿਮਾ ਮਾਹੇ ਤਾਂ ਕਿ ਰੂਪ ਨਾ ਕਥਨੇ ਜਾਹੇ ਨਾ ਉਹ ਮਰੈ ਨਾ ਠਾਗੇ ਜਾਹੇ ਜਿਨ ਕੈ ਰਾਮ ਵਸੈ ਮਨ ਮਾਹੇ ਤਿੱਥੈ ਭਗਤ ਵਸੈ ਕੇ ਲੋ ਕਰੈ ਆਨੰਦ ਸੱਚਾ ਮਨ ਸੋਏ ਸੱਚ ਖੰਡ ਵਸੈ ਨਿਰੰਕਾਰ ਕਰ ਕਰ ਵੇਖੈ ਨਦਰ ਨਿਹਾਲ ਤਿੱਥੈ ਖੰਡ ਮੰਡਲ ਵਰ ਭੰਡ ਜੇ ਕੋ ਕਥੈ ਤਾਂ ਅੰਤ ਨਾ ਅੰਤ ਤਿੱਥੈ ਲੋ ਲੋ ਆਕਾਰ ਜਿਵ ਜਿਵ ਹੁਕਮ ਤਿਵੈ ਤਿਵਕਾਰ ਵੇਖੈ ਵਿਗਸੈ ਕਰ ਵਿਚਾਰ ਨਾਨਕ ਕਥਨਾ ਕਰਡਾ ਸਾਰ ਜਤ ਪਹਾਰਾ ਧੀਰਜ ਸੁਨਿਆਰ ਅਹਰਣ ਮਤ ਵੇਦ ਹਥਿਆਰ ਭਾਉ ਖਲਾ ਅਗਨ ਤਪ ਤਾਉ ਭਾਂਡਾ ਭਾਉ
अमृत तित टाहल घड़िया शब्द सची टकसाल जिन कौ नदर करम तिनकार नानक नदरी नदर निहाल। सलोक पवन गुरु पाणी पिता माता तरत महत दिवस रात दोए दाई दाया खेलै सगल जगत चंगियाइया बुरियाइया वाचै धर्म हदूर करमी आपो आपनी के नेड़ै के दूर जिनी नाम त्याया गए मसकत काल नानक ते मुख उजले केती छुट्टी नाल जिनी नाम त्याया गए मसकत काल नानक ते मुख उजले केती छुट्टी नाल। वाहिगुरु जी का खालसा वाहिगुरु जी की फतेह। एक ओंकार श्री वाहिगुरु जी की फतेह। जाप श्री मुख वाक पातशाही दसवीं छपाय छंद त्वे प्रसाद चक्र चिहन अर बरन जात अर पात नहन जेहे रूप रंग अर रेख भेख को कह न सकत केहे अचल मूरत अनभव प्रकाश अमित ओज कहि जय कोट इंद्र इंद्राण साहु साहान गणिजय त्रिपवन महीप सुर नर असुर नेत नेत बन त्रिण कहत तव सर्वनाम कथय कवन कर्म नाम बरनत सुमत कुजंग प्रयात छंद नमस्तवंग अकाले नमस्तवंग कृपाले नमस्तंग अरूपे नमस्तंग अनूपे नमस्तंग अपेखे नमस्तंग अलेखे नमस्तंग अकाये नमस्तंग अजाये नमस्तंग अगंजे नमस्तंग अपंजे नमस्तंग अनामे नमस्तंग अठामे नमस्तंग अकर्मंग नमस्तंग अतर्मंग नमस्तंग अनामंग नमस्तंग अतहमंग नमस्तंग अजीते नमस्तंग अपीते नमस्तंग अबाहे नमस्तंग अटाहे नमस्तंग अनिले नमस्तंग अनादे नमस्तंग अशेदे नमस्तंग अगादे नमस्तंग अगंजे नमस्तंग अपंजे नमस्तंग उदारे नमस्तंग अपारे नमस्तंग सो एकाय नमस्तंग अनेकाय नमस्तंग अपूते नमस्तंग अजूपे नमस्तंग निरकर्मे नमस्तंग निरपरमे नमस्तंग निर्देशे नमस्तंग निरपेशे नमस्तंग निरनामे नमस्तंग निरकामे नमस्तंग निरतहते नमस्तंग निरकहते नमस्तंग निरतूते नमस्तंग अपूते नमस्तंग अलोके नमस्तंग अशोके नमस्तंग निरतापे नमस्तंग अथापे नमस्तंग त्रिमाने नमस्तंग निधाने नमस्तंग आगाहे नमस्तंग अबाहे नमस्तंग तिरबर्गे नमस्तंग असर्गे नमस्तंग प्रभोगे नमस्तंग सुजोगे नमस्तंग अरंगे नमस्तंग अपंगे नमस्तंग अगम्ये नमस्तस्तरम्ये नमस्तंग जलाशरे नमस्तंग निराशरे नमस्तंग अजाते नमस्तंग अपाते नमस्तंग अमजबे नमस्तस्त अजबे अदेसंग अदेसे नमस्तंग अपेसे नमस्तंग निरपामे नमस्तंग निरबामे नमो सर्वकाले नमो सर्वदयाले नमो सर्वरूपे नमो सर्वभूपे नमो सर्वखापे नमो सर्वथापे नमो सर्वकाले नमो सर्वपाले नमस्तस्तदेव नमस्तंग अपेव नमस्तंग अजनमे नमस्तंग सुबनमे नमो सर्वगौने नमो सर्वपौने नमो सर्वरंगे नमो सर्वपंगे नमो काल काले नमस्तस्त दयाले नमस्तंग अबरने नमस्तंग अमरने नमस्तंग जरारंग नमस्तंग कृतारंग नमो सर्वतंदे नमो सत अबंदे नमस्तंग नरसाके नमस्तंग निर्बाके नमस्तंग रहीमे नमस्तंग करीमे नमस्तंग अनंते नमस्तंग महंते नमस्तस्त रागे नमस्तंग सोहागे नमो सर्वसोखं नमो सर्वपोखं नमो सर्वकर्ता नमो सर्वहर्ता नमो जोग जोगे नमो भोग भोगे नमो सर्वदयाले नमो सर्वपाले चाचरी शांतव प्रसाद। अरूप है अनूप है अजू है अपू है अलेख है अपेख है अनाम है अकाम है अते है अपे है अजीत है अपीत है त्रिमान है निधान है त्रिवर्ग है असर्ग है अनिल है अनाद है अजय है अजाद है अजन्म है अबर्ण है अपूत है अपर्ण है अगंज है अपंज है अचूज है अचंज है अमीक है रफीक है अतंध है अबंध है निर्भूज है असूज है अकाल है अजाल है अला है अजा है अनंत है महंत है अलीक है निरसृक है निर्लंब है असंभ है अगम है अजम है अपूत है अशूत है अलोक है अशोक है अकर्म है अपर्म है अजीत है अपीत है अबा है अगा है अमान है निधान है अनेक है फिर एक है। भुजंग प्रयात छंद
नमो सर्वमाने सुमस्ति निधाने नमो देव देवे अपेखी अपेवे नमो काल काले नमो सर्व पाले नमो सर्व गौणे नमो सर्व पहुणे अनंगी अनाथे नरसंगी परमाथे नमो पान पाने नमो मान माने नमो चंद्र चंद्रे नमो पान पाने नमो गीत गीते नमो तान ताने नमो नृत नृत्य नमो नाद नादे नमो पान पाने नमो बाद बादे अनंगी अनामे समस्ती स्वरूपे प्रपंगी प्रमाथे समस्ती बेभूते कलंकं बिना ने कलंकी स्वरूपे नमो राज राजवेश्वरं परम रूपे नमो जोग जोग वेश्वरं परम सिद्धे नमो राज राजवेश्वरं परम वृद्धे नमो शास्त्र पाणे नमो अस्त्र माणे नमो परम ज्ञाता नमो लोक माता अपेक्षी अपरमे अपोगी अपुगते नमो जोग जोग वेश्वरं परम जुगते नमो नित नारायणे क्रूर कर्मे नमो प्रेत अप्रेत देवेशो धर्मे नमो रोग हर्ता नमो राग रूपे नमो साह साहं नमो भूप भूपे नमो दान दाने नमो मान माने नमो रोग रोगे नमस्तं इष्णानं नमो मंत्र मंत्रं नमो यंत्र यंत्रं नमो इष्ट इष्टे नमो तंत्र तंत्रं सदा सच्चिदानंद सर्वं प्रणासी अनूपे अरूपे समस्तं निवासी सदा सिद्धदा बुद्धदा बिरदकर्ता अधो उर्द अर्धं अगं ओघहर्ता परं परं परमेश्वरं प्रोषपालं सदा सर्वदा सिद्धदाता दयालं अशेदी अपेदी अनामं अकामं समस्तो पराजी समस्तस्ततामं तेरा जोर चाचरी छंद जले हैं थले हैं अभीत हैं अपे हैं प्रभु हैं अजू हैं आदेश हैं अपेश हैं पुजंग प्रयात छंद अगाधे अबाधे अनंदी स्वरूपे नमो सर्वमाने समस्ती निधाने नमस्तवंग निरनाथे नमस्तवंग परमाथे नमस्तवंग अगंजे नमस्तवंग अपंजे नमस्तवंग अकाले नमस्तवंग अपाले नमो सर्वदेशे नमो सर्वपेशे नमो राज राजे नमो साज साजे नमो शाह शाहे नमो माह माहे नमो गीत गीते नमो प्रीत प्रीते नमो रोख रोखे नमो सोख सोखे नमो सर्वरोगे नमो सर्वभोगे नमो सर्वजीतं नमो सर्वपीतं नमो सर्वज्ञानं नमो परमतानं नमो सर्वमंत्रं नमो सर्वजंत्रं नमो सर्वदृशं नमो सर्वकृशं नमो सर्वरंगे त्रिपंगी अनंगे नमो जीव जीवं नमो बीज बीजे अखिजे अपिजे समस्तं प्रसिजे कृपालं स्वरूपे कुकर्मं प्रणासी सदा सर्वदा हृदय सिद्धं निवासी चरपट शांतत्व प्रसाद अमृत कर्मे अमृत धर्मे अखल जोगे अचल भोगे अचल राजे अटल साजे अखल धर्मं अलख कर्मं सर्वं दाता सर्वं ज्ञाता सर्वं पाने सर्वं माने सर्वं प्राणं सर्वं त्राणं सर्वं भुगता सर्वं जुगता सर्वं देवं सर्वं पेवं सर्वं काले सर्वं पाले रुआल शांत त्व प्रसाद आद रूप अनाद मूरत अजोन पुरख अपार सर्वमान त्रिमान देव आपेव आद उदार सर्व पालक सर्व कालक सर्व को पुन काल यत्र तत्र विराज ही अवतूत रूप रिसाल नाम ठाम ना जात जाकर रूप रंग न रेख आद पुरख उदार मूरत अजोन आद अशेख देश और न पेश जाकर रूप रेख न राग यत्र तत्र दिशा विशा होय फैले हो अनुराग नाम काम विहीन पेखत ताम हूँ नह जाहे सर्व मान सर्वत्र मान सदैव मान तताहे एक मूरत अनेक दर्शन कीन रूप अनेक खेल खेल आखेल खेलन अंत को फिर एक देव पेव न जानहि जेह वेद और कतेव रूप रंग न जात पात सो जानहि केह जेब तात मात न जात जाकर जन्म मरण विहीन चक्र बकर फिर चतुर चक मानहि पुरतीन लोक चौदह है के बिख है जग जाप ही जिह जाप आद देव अनाद मूरत थापे वो सब जिह थाप परम रूप पुनीत मूरत पूर्ण पुरख अपार सर्व विश्व रचे ओ स्वयं भव गणन पंजनहार कालहीन कला संयुगत अकाल पुरख आदेश धर्म ताम सो परम रहत अपूत अलाख अपेश अंग राग न रंग जा कह जात पात न नाम गर्भ गंजन दुष्ट पंजन मुकत दायक काम आप रूप अमीक अन उस्तत एक पुरख अवतूत
गर्भ गंजन सर्व भंजन आद रूप आसूत अंगहीन अपंग अनात्म एक पुरख अपार सर्व लायक सर्व कायक सर्व को प्रतपार सर्व गंता सर्व हंता सर्व ते अनपेख सर्व शास्त्र न जानहि जेह रूप रंग अर रेख परम वेद पुराण जा कह नेत पाखत नित कोट सिमरत पुराण शास्त्र न आवहि वह चित मधुभार छंद तव प्रसाद गुणगन उदार महिमा अपार आसन अपंग उपमा अनंग अनपाओ प्रकाश निस दिन अनास आजान बाहु शाहान शाहु राजान राज पानान पान देवान देव उपमा महान इंद्रान इंद्र बालान बाल रंकान रंक कालान काल अनभूत अंग आपा अपंग गतमित अपार गुणगन उदार मुनगन प्रणाम निरपय निकाम आत दूत प्रचंड मित गत अखंड आलस्य कर्म अदृश्य धर्म सर्वा प्रणाढ़ अंडंड बाढ़ चाचरी छंद त्व प्रसाद गोबिंदे मुकंदे उदारे अपारे हरियंग करियंग निरनामे अकामे कुजंग प्रयात छंद चतुर चक्र कर्ता चतुर चक्र हर्ता चतुर चक्र दाने चतुर चक्र जाने चतुर चक्र वर्ती चतुर चक्र भरती चतुर चक्र पाले चतुर चक्र काले चतुर चक्र पासे चतुर चक्र वासे चतुर चक्र माने चतुर चक्र दाने चाचरी छंद न सत्र है न मित्र है न परमंग न पित्र है न कर्मंग न काय अजन्मंग अजाय न चित्र है न मित्र है परे है पवित्र है प्रथीस है अधीस है अदृश्य है अकृश है भगवती छंद त्व प्रसाद काथते के आशेज देश है कि आपेज भेस है कि अगंज कर्म है कि आपांज भरम है कि अभिज लोक है कि आदित सोक है कि अवधूत वरण है कि बेभूत करण है के राजंग प्रभा है के धर्मंग तुजा है के आसूक वर्ण है के सर्वा अपर्ण है के जगतं कृति है के शत्रंग क्षत्रि है के ब्रह्मंग स्वरूपे के अनपौ अनुप है के आद अदेव है के आप अपेव है के चित्रंग बहिने के एक अधीन है के रोजी रजा कह रही में रेहा कह के पाक बेअब है के गै भूल गैब है के अकबुल गुनाह है के शाहान शाह है के कारण कुनेंद है के रोजी दहेंद है के राजक रहीम है के कर्मं करीम है के सर्वं कली है के सर्वं दली है के सर्वत्र मान्य है के सर्वत्र दान्य है के सर्वत्र गौण है के सर्वत्र पौन है के सर्वत्र देश है के सर्वत्र पेश है के सर्वत्र राज है के सर्वत्र साज है के सर्वत्र दीन है के सर्वत्र लीन है के सर्वत्र जाहु के सर्वत्र पाहु के सर्वत्र देश है के सर्वत्र पेश है के सर्वत्र काल है के सर्वत्र पाला है के सर्वत्र हंता के सर्वत्र गंता के सर्वत्र पेखी के सर्वत्र पेखी के सर्वत्र काज है के सर्वत्र राज है के सर्वत्र सोख है के सर्वत्र पोख है के सर्वत्र त्राण है के सर्वत्र प्राण है के सर्वत्र देश है के सर्वत्र पेश है के सर्वत्र मान्य है सदैव प्रधान्य है के सर्वत्र जाप्य है के सर्वत्र थाप्य है के सर्वत्र पान्न है के सर्वत्र मान्य है के सर्वत्र इंद्र है के सर्वत्र चंद्र है के सर्वं कली में के परमं फही में के आकलो अलामे के साहेबो कलामे के हुसनल वजू है तमामुल रजू है हमें सुलसलाम है सलीकत मोदाम है गनीमल सिकस्त है ग्रीबुल परसत है बिलंदुल मकान है जमीनल जमान है तमी जोल तमाम है रजूवल निधान है हरीफल अजीम है रजायक यकीन है अनेकुल तरंग है अपेद है अपंग है अजीजुल निवाज है गनीमुल खिराज है निरुक्त स्वरूप है त्रिमुक्त विभूत है प्रभुक्त प्रभा है सुयुक्त सुधा है सदैवं स्वरूप है अपेदी अनूप है समस्त उपराज है सदा सर्व साज है समस्त सलाम है सदैवं अकाम है निर्बाध स्वरूप है अगाध है अनूप है ओं आद रूपे अनाद स्वरूपे अनंगी अनामे त्रिपंगी त्रिकामे त्रिवर्गं त्रिबाते अगंजे अगाधे शुभं सर्वभागे सुसर्वा अनुरागे त्रिपोगत स्वरूप है अछिज है अशूत है कि नरकं प्रणाश है पृथ्वीउल प्रवास है निरुक्त प्रवाह है सदैवं सदा है विभोगत स्वरूप है परजुगत अनूप है निरुक्त सदा है विभुगत प्रवाह है अनुक्त स्वरूप है परजुगत अनूप है चाचरी छंद अपंग है अनंग है अपेख है अलेख है अपरम है अकर्म है अनाद है जुगाद है अजय है अभय है अभूत है अतूत है अनाश है उदास है अतंध है अबंध है अपगत है विरक्त है अनाश है प्रकाश है नचिंत है सुनिंत है अलेख है अदेख है अलेख है अपेख है अटा है अगाह है असंभ है अगम्भ है अनिल है अनाद है अनित है सुनित है अजात है अजाद है
ಚರ್ಪಟ ಶಾಂತವ ಪ್ರಸಾದ ಸರ್ಬಂಗ್ ಹಂತ ಸರ್ಬಂಗ್ ಅಂತ ಸರ್ಬಂಗ್ ಖ್ಯಾತ ಸರ್ಬಂಗ್ ಜ್ಞಾತ ಸರ್ಬಂಗ್ ಹರ್ತ ಸರ್ಬಂಗ್ ಕರ್ತ ಸರ್ಬಂಗ್ ಪ್ರಾಣಂಗ್ ಸರ್ಬಂಗ್ ತ್ರಾಣಂಗ್ ಸರ್ಬಂಗ್ ಕರ್ಮಂಗ್ ಸರ್ಬಂಗ್ ತರ್ಮಂಗ್ ಸರ್ಬಂಗ್ ಜುಗ್ತ ಸರ್ಬಂಗ್ ಮುಕ್ತ ರಸಾವಲ ಶಾಂತವ ಪ್ರಸಾದ ನಮೋ ನರ್ಕನಾಶೇ ಸದೈವಂ ಪ್ರಕಾಶೇ ಅನಂಗಂ ಸ್ವರೂಪೇ ಅಪಂಗಂ ಬೇಭೂತೆ ಪ್ರಮಾಥಂ ಪ್ರಮಾಥೆ ಸದಾ ಸರ್ವಸಾಥೆ ಅಗಾಧ ಸ್ವರೂಪೇ ನಿರ್ಬಾಧ ಬೇಭೂತೆ ಅನಂಗಿ ಅನಾಮೆ ತ್ರಿಪಂಗೀ ತ್ರಿಕಾಮೆ ನಿರ್ಭಂಗೀ ಸ್ವರೂಪೇ ಸರ್ಭಂಗೀ ಅನೂಪೇ ನ ಪೋತ್ರ ನ ಪುತ್ರ ನ ಸತ್ರ ನ ಮಿತ್ರ ನ ತಾತ ನ ಮಾತ ನ ಜಾತ ನ ಪಾತ ನಿರ್ಸಾಕಂ ಸರೀಕ ಹೈ ಅಮಿತೋ ಅಮೀಕ ಹೈ ಸದೈವಂ ಪ್ರಭಾ ಹೈ ಅಜಯ ಹೈ ಅಜಾ ಹೈ ಭಗವತಿ ಶಾಂತವ ಪ್ರಸಾದ ಕೆ ಜಾಹರ ಜಹೂರ ಹೈ ಕೆ ಹಾಜರ್ ಹಜೂರ ಹೈ ಹಮೇಸುಲ್ ಸಲಾಮ ಹೈ ಸಮಸುಲ್ ಕಲಾಮ ಹೈ ಕೆ ಸಾಹಿಬ ದಿಮಾಗ ಹೈ ಕೆ ಹುಸ್ನ ಚರಾಗ ಹೈ ಕೆ ಕಾಮಲ್ ಕರೀಮ ಹೈ ಕೆ ರಾಜಕ ರಹೀಮ ಹೈ ಕೆ ರೋಜಿ ದಹಂದ ಹೈ ಕೆ ರಾಜಕ ರಹಂದ ಹೈ ಕರೀಮುಲ್ ಕಮಾಲ ಹೈ ಕೆ ಹುಸ್ನ ಜಮಾಲ ಹೈ ಗನೀಮುಲ್ ಖಿರಾಜ ಹೈ ಗ್ರೀಬುಲ್ ನಿವಾಜ ಹೈ ಹರೀಫುಲ್ ಶಿಕನ್ ಹೈ ಹಿರಾಸುಲ್ ಫಿಕನ್ ಹೈ ಕಲಂಕಂ ಪ್ರಣಾಸ ಹೈ ಸಮಸ್ತುಲ್ ನಿವಾಸ ಹೈ ಅಗಂಜುಲ್ ಗನೀಮ ಹೈ ರಜಾಯಕ ರಹೀಮ ಹೈ ಸಮಸ್ತುಲ್ ಜುಬಾ ಹೈ ಕೆ ಸಾಹಿಬ ಕಿರಾ ಹೈ ಕಿ ನರ್ಕಂ ಪ್ರಣಾಸ ಹೈ ಬಹಸ್ತುಲ್ ನಿವಾಸ ಹೈ ಕಿ ಸರ್ಬುಲ್ ಗುವನ್ ಹೈ ಹಮೇಸುಲ್ ರವನ್ ಹೈ ತಮಾಮುಲ್ ತಮೀಜ ಹೈ ಸಮಸ್ತುಲ್ ಅಜೀಜ ಹೈ ಪ್ರಂ ಪರಮ ಈಸ ಹೈ ಸಮಸ್ತುಲ್ ಅಧೀಸ ಹೈ ಅದೇಸುಲ್ ಅಲೇಖ ಹೈ ಹಮೇಸುಲ್ ಅಪೇಖ ಹೈ ಜಮೀನಲ್ ಜಮಾ ಹೈ ಅಮೀಕುಲ್ ಇಮಾ ಹೈ ಕರೀಮುಲ್ ಕುಮಾಲ ಹೈ ಕಿ ಜೋರ ತಜಮಾಲ ಹೈ ಕಿ ಅಚಲಂ ಪ್ರಕಾಶ ಹೈ ಕಿ ಅಮಿತೋ ಸುಭಾಷ ಹೈ ಕಿ ಅಜಬ ಸ್ವರೂಪ ಹೈ ಕಿ ಅಮಿತೋ ಬಿಭೂತ ಹೈ ಕೆ ಅಮಿತೋ ಪಸಾ ಹೈ ಕೆ ಆತಮ ಪ್ರಭಾ ಹೈ ಕೆ ಅಚಲಂಗ್ ಅನಂಗ ಹೈ ಕೆ ಅಮಿತೋ ಅಪಂಗ ಹೈ ಮಧುಬಾರ ಶಂತುವ ಪ್ರಸಾದ ಮುನ್ಮನ್ ಪ್ರಣಾಮ ಗುಣಗನ್ ಮುದಾಮ ಅರ್ಬರ್ ಅಗಂಜ ಹರ್ನರ್ ಪ್ರಪಂಚ ಅನಗನ್ ಪ್ರಣಾಮ ಮುನ್ಮನ್ ಸಲಾಮ ಹರ್ನರ್ ಅಖಂಡ ಬರ್ನರ್ ಅಮಂಡ ಅನುಪವ್ ಅನಾಶ ಮುನ್ಮನ್ ಪ್ರಕಾಶ ಗುಣಗನ್ ಪ್ರಣಾಮ ಜಲಥಲ್ ಮುದಾಮ ಅಂಶಜ ಅಂಗ ಆಸನ ಅಪಂಗ ಉಪಮಾ ಅಪಾರ ಗತಮಿತ ಉದಾರ ಜಲಥಲ್ ಅಮಂಡ ದಿಸ್ವಿಸ್ ಅಪಂಡ ಜಲಥಲ್ ಮಹಂತ ದಿಸ್ವಿಸ್ ಬೇಅಂತ ಅನುಪವ ಅನಾಸ ತ್ರಿತ ತರ ತುರಾಸು ಅಜಾನ್ ಬಾಹು ಏಕೈ ಸದಾಹು ಓಂಕಾರ ಆದ ಕಥನಿ ಅನಾದ ಖಲ್ಖಂಡ ಖ್ಯಾಲ ಗುರುಬರ ಅಕಾಲ ಕರ್ ಕರ್ ಪ್ರಣಾಮ ಚಿತ್ ಚರಣ ನಾಮ ಅನಶೇಜ ಗಾತು ಆಜಿಜ ನ ಬಾತು ಅನಚಾಂಜ ಗಾತು ಅನರಂಜ ಬಾತು ಅನ ಟೂಟ ಪಂಡಾರ ಅನ ಠಾಟ ಅಪಾರ ಅಡೀಠ ಧರ್ಮ ಅತ ಟೀಠ ಕರ್ಮ ಅಣಬ್ರಣ ಅನಂತ ದಾತ ಮಹಂತ ಹರ ಬೂಲ ಮನ ಶಾಂತುವ ಪ್ರಸಾದ ಕರುಣಾಲಯ ಹೈ ಅರ್ಕಾಲಯ ಹೈ ಖಲಖಂಡನ ಹೈ ಮಹಮಂಡನ ಹೈ ಜಗದೇಶ್ವರ ಹೈ ಪರಮೇಶ್ವರ ಹೈ ಕಲಕಾರಣ ಹೈ ಸರ್ವ ಉಭಾರಣ ಹೈ ತ್ರಿತ ಕೇ ತರ್ಣ ಹೈ ಜಗ ಕೇ ಕರ್ಣ ಹೈ ಮನ ಮಾನ್ಯ ಹೈ ಜಗ ಜಾನ್ಯ ಹೈ ಸರ್ವಂಗ ಭರ ಹೈ ಸರ್ವಂಗ ಕರ ಹೈ ಸರ್ವ ಪಾಶ್ಯ ಹೈ ಸರ್ವ ನಾಶ್ಯ ಹೈ ಕರುಣಾಕರ ಹೈ ವಿಶ್ವಂಬ್ರ ಹೈ ಸರ್ವೇಶ್ವರ ಹೈ ಜಗದೇಶ್ವರ ಹೈ ಬ್ರಹ್ಮಂಡಸ ಹೈ ಖಲಖಂಡಸ ಹೈ ಪರತೆ ಪರ ಹೈ ಕರುಣಾಕರ ಹೈ ಅಜಪ ಜಪ ಹೈ ಅಥಪ ಥಪ ಹೈ ಅಕೃತಾಕೃತ ಹೈ ಅಮೃತಾಮೃತ ಹೈ ಅಮೃತಾಮೃತ ಹೈ ಕರುಣಾಕೃತ ಹೈ ಅಕೃತಾಕೃತ ಹೈ ತರಣಿ ತ್ರಿತ ಹೈ ಅಮೃತೇಶ್ವರ ಹೈ ಪರಮೇಶ್ವರ ಹೈ ಅಕೃತಾಕೃತ ಹೈ ಅಮೃತಾಮೃತ ಹೈ ಅಜಬಾಕೃತ ಹೈ ಅಮೃತಾಮೃತ ಹೈ ನರನಾಯಕ ಹೈ ಖಾಲಕಾಯಕ ಹೈ ವಿಶ್ವಂಬ್ರ ಹೈ ಕರುಣಾಲಯ ಹೈ ನಿರ್ಪನಾಯಕ ಹೈ ಸರ್ವಪಾಯಕ ಹೈ ಭಾವ ಭಂಜನ ಹೈ ಅರೆ ಗಂಜನ ಹೈ ರೇ ಪತಾಪನ ಹೈ ಜಾಪ ಜಾಪನ ಹೈ ಅಕಲಂಕೃತ ಹೈ ಸರ್ವಾಕೃತ ಹೈ ಕರ್ತಾಕರ ಹೈ ಹರ್ತಾಹರ ಹೈ ಪರಮಾತ್ಮ ಹೈ ಸರ್ವಾತ್ಮ ಹೈ ಆತ್ಮ ಬಸ ಹೈ ಜಸ ಕೇ ಜಸ ಹೈ ಭುಜಂಗ ಪ್ರಯಾತ ಛಂದ ನಮೋ ಸೂರಜ ಸೂರ್ಜೇ ನಮೋ ಚಂದ್ರ ಚಂದ್ರೇ ನಮೋ ರಾಜ ರಾಜೇ ನಮೋ ಇಂದ್ರ ಇಂದ್ರೇ ನಮೋ ಅಂಧಕಾರೇ ನಮೋ ತೇಜ ತೇಜೇ ನಮೋ ಬೃಂದ ಬೃಂದೇ ನಮೋ ಬೀಜ ಬೀಜೇ ನಮೋ ರಾಜ ಸಂಗ ತಾಮ ಸಂಗ ಶಾಂತ ರೂಪೇ ನಮೋ ಪರಮ ತತಂಗ ಅತತಂಗ ಸ್ವರೂಪೇ ನಮೋ ಜೋಗ ಜೋಗೇ ನಮೋ ಜ್ಞಾನ ಜ್ಞಾನೇ ನಮೋ ಮಂತ್ರ ಮಂತ್ರೇ ನಮೋ ಧ್ಯಾನ ಧ್ಯಾನೇ ನಮೋ ಜ್ಯೋತ ಜ್ಯೋತೇ ನಮೋ ಜ್ಞಾನ ಜ್ಞಾನೇ ನಮೋ ಭೋಜ ಭೋಜೇ ನಮೋ ಪಾನ ಪಾನೇ ನಮೋ ಕಲಹ ಕರ್ತಾ ನಮೋ ಶಾಂತ ರೂಪೇ ನಮೋ ಇಂದ್ರ ಇಂದ್ರೇ ಅನಾದಂ ಬಿಭೂತೇ ಕಲಂಕಾರ ರೂಪೇ ಅಲಂಕಾರ ಅಲಂಕೆ ನಮೋ ಆಸು ಆಸೆ ನಮೋ ಬಾಂಕ ಬಂಕೆ ಅಪಂಗೀ ಸ್ವರೂಪೇ ಅನಂಗೀ ಅನಾಮೆ ತ್ರಿಭಂಗೀ ತ್ರಿಕಾಲೇ ಅನಂಗೀ ಅಕಾಮೆ ಏಕ ಅಕ್ಷರೀ ಶಾಂತ ಅಜಯ ಅಲಯ ಅಭಯ ಅಭಯ ಅಬು ಅಜು ಅನಾಶ ಅಕಾಶ ಅಗಂಜ ಅಪಂಜ ಅಲಖ ಅಪಾಖ ಅಕಾಲ ದಯಾಲ ಅಲೇಖ ಅಪೇಖ ಅನಾಮ ಅಕಾಮ ಅಗಾ ಅಡಾ ಅನಾಥೆ ಪ್ರಮಾಥೆ ಅಜೋನಿ ಅಮೋನಿ ನ ರಾಗೆ ನ ರಂಗೆ ನ ರೂಪೆ ನ ರೇಖೆ ಅಕರ್ಮಂಗ್ ಅಪರ್ಮಂಗ್ ಅಗಂಜೆ ಅಲೇಖೆ ಭುಜಂಗ್ ಪ್ರಯಾತ ಛಂದ
नमस्तुल प्रणामे समस्तुल प्रणासे अगुंजुल अनामे समस्तुल निवासे इंद्र कामंग बेबूते समस्तुल स्वरूपे कुकर्मंग प्रणासी सुकर्मंग बेबूते सदा सच्चिदानंद सत्रंग प्रणासी क्रीमल कुनिंदा समस्तुल निवासी अजायब बेबूते गजायब गनीमे हरियं करियं क्रीमल रहीमे चत्र चक्रवर्ती चत्र चक्र पुगते सुयं भव सुभं सर्वदा सर्व जुगते दुकालं प्रणासी दयालं सरूपे सदा अंग संगे अपंगं बेबूते चत्र चक्रवर्ती चत्र चक्र पुगते सुयं भव सुभं सर्वदा सर्व जुगते दुकालं प्रणासी दयालं सरूपे सदा अंग संगे अपंगं बेबूते वाहिगुरु जी का खालसा वाहिगुरु जी की फतेह। एक ओंकार श्री वाहिगुरु जी की फतेह। पातशाही दसवें तव प्रसाद सवैये श्रावक सुध समूह सिधान के देख फिरयो घर जोग जति के सूर सुरार्दन सुध सुधाधिक संत समूह अनेक मति के सारे ही देश को देख रहे हो मत को न देखियत प्राण पति के श्री भगवान की पाए कृपा हूं ते एक रति बिन एक रति के माते मतंग जरे जर संग अनूप उतंग सुरंग सुवारे कोट तुरंग कुरंग से कूदत पाउन के गौन कौ जात निवारे भारी पुजान के भूप पली बिद न्यावत शीस न जात बिचारे एते भय तो कहां भय भूप तो अंत कौ नांगे ही पाए पधारे जीत फिर सब देश दिशान को बांजत ढोल मृदंग नगारे गुंजत गूढ़ गजान के सुंदर हिंसत ही हाय राज हजारे भूत भविख पवान के भूपत कौन गने नहीं जात बिचारे श्रीपत श्री भगवान भजे बेन अंत को अंत के ताम सिधारे तीर्थ नान दया दम दान सो संजम नेम अनेक बसेखाय वेद पुराण कतेब कुरान जमीन जमान सबान के पेखाय पौन आहार जति जात तार सब ऐसो विचार हजार क देखाय श्री भगवान भजे बिन भूपत एक रति बिन एक ना लेखाय सुध सिपाहा दुरंत दुबाह सो साज सना दुर्जान दलेंगे भारी गुमान परे मन में कर पर्वत पंख हले न हलेंगे तुर अरीर मरूर मवासन माते मतंगन मान मलेंगे श्री पत श्री भगवान कृपा बिन त्याग जहान निदान चलेंगे वीर अपार बड़े बरियार अब चार है सार की तार पशैया तूरत देश मलिंद मवासन माते गजान के मान मलैया गाड़े गड़ान को तोड़न हार सो बात नहीं चाक चार लवैया साहिब श्री सब को सिर नायक जाचक अनेक सो एक दिवैया दानव देव निंदन साचर भूत भविख पवान जपेंगे जीव जित जल मैं थल मैं पल ही पल मैं सब थाप थपेंगे पुन प्रतापन बाढ़ जैत धुन पापन के बहुपुंज खपेंगे साध समूह प्रसन्न फिर जाग सत्र सवै अवलोक चपेंगे मानव इंद्र गजेंद्र नरातप जौन त्रिलोक को राज करेंगे कोट इस नानक जातक दान अनेक स्वंबर साज बरेंगे ब्रह्म महेश्वर बिशन सचिपत अंत फसे जम फास परेंगे जे नर श्रीपत के प्रस है पाग ते नर फेर न देह तरेंगे कहाँ पायो जो दो लोचन मूंद कह बैठ रहे हो बाक ध्यान लगायो नाहत फिरयो लिए सात समुन्द्रन लोक गायो परलोक गवायो बास कियो बिख्यान सो बैठो कह ऐसे ही ऐसे सुबह सुबितायो साच कहो सुन ले हो सब जिन प्रेम कियो ते नहीं प्रभ पायो काहू लै पाहन पूज तरयो सिर काहू लै लिंग गरे लटकायो काहू लख्यो हर अवाची दिशा में काहू पशा को शीस नेवायो को बुतान कौ पूजत है पश को मेर तान को पूजन तायो कूर के रिया उर्जेओ सब ही जग श्री भगवान को भेद ना पायो कूर क्रिया उर्जेओ सब ही जग श्री भगवान को भेद ना पायो। वाहिगुरु जी का खालसा वाहिगुरु जी की फतेह। एक ओंकार श्री वाहिगुरु जी की फतेह। पातशाही दसवीं कवि उबाच बेनती चौपाई हमरी करो हाथ दय रक्षा पूर्ण होए चेत की इच्छा
तव चरणन मन रहे हमारा अपना जान करो प्रत पारा हमरे दुष्ट सबै तुम का वहो आप हास दय मुहे बचा वहो सुखी बसै मोरो परिवारा सेवक सिख सबै करतारा मोर अच्छा निज कर दय करे सब बैरन को आज संग्रे है पूरन होए हमारी आशा तोर भजन की रहे प्यासा तुम है शाड कोई अवर ना त्याऊं जो बर चाहूं सो तुम ते पाऊं सेवक सिख हमारे तारिया है चुन चुन सत्र हमारे मारिया है आप हाथ दै मुझे उबरिया है मरण काल का त्रास निवरिया है पूजो सदा हमारे पच्छा श्री आस तो जिजू करे हो रक्षा राख ले हो मोहे राखन हारे साहिब संत सहाय प्यारे दीन बंद दुष्टन के हंता तुम हो पुरी चतुर्दश कंता काल पाए ब्रह्मा बप तरा काल पाए शिवजू अवतरा काल पाए कर विष्ण प्रकाशा सकल काल का किया तमाशा जवन काल जोगी सेवकियो बेदराज ब्रह्मा जू थियो जवन काल सब लोक सवारा नमस्कार है ताहे हमारा जवन काल सब जगत बनायो देव दायत जशन उपजायो आद अंत एक अवतारा सोई गुरु समझियो हमारा नमस्कार तिस ही को हमारी सकल प्रजा जिन आप सवारी सेवकन को सेव गुण सुख दियो सत्रन को पालमो बाद कियो काट काट के अंतर की जानत भले बुरे की पीर पछानत चीटी ते कुंचर अस थूला सब पर कृपा दृष्ट कर फूला संतन दुख पाए ते दुखी सुख पाए साधन के सुखी एक एक की पीर पछान काट काट के पट पट की जान जब उद करख करा करतारा प्रजा तारत तब देह अपारा जब अकर्ख करत हो कब हूँ तुम मैं मिलत देह तार सब हूँ जेते बदन श्रेष्ठ सब तारा है आप अपनी बूझ उचारा है तुम सब ही ते रहत निरालम जानत भेद भेद अर आलम निरंकार निर्भकार निरलंब आद अनिल अनाद असंभ ताका मूड उचारत भेदा जाको भेव ना पावत बेदा ताको कर पाहन अनुमानत महामूड काश भेद न जानत महादेव को कहत सदा सेव निरंकार का चीनत नह पेव आप अपनी बुद्ध है जेती बरनत भिन्न भिन्न तोहे तेती तुमरा लखा न जाए पसारा केह बिद सजा प्रथम संसारा एक रूप अनूप स्वरूपा रंक पयो राव कही पूपा अंडज जे रज से तज कीने ओत पूज खान बहुर राज दीने कहूं फूल राजा हुए बैठा कहूं सिमट पयो संकर इकैठा सगरी सृष्ट दिखाए अचंपव आद जुगाद स्वरूप स्वयंभव अब रक्षा मेरे तुम करो सिख उबार असिख संगरो दोष्ट जेते उठवत उत्पाता सकल मलेश करो राण खाता जे अस तुज तव सरणी परे तिनके दोष्ट दुखे तो हवाय मरे पुरख जवन पाक परे तिहारे तिनके तुम संकट सब टारे जो काल को एक बार त्याय है ताकि काल निकट नह आय है रक्षा होए ताहे सब काला दोष्ट अरिष्ट टरें तत्काला कृपा दृष्ट तन जाहे नहर हो ताके ताप तनक मह हरे हो रिद्ध सिद्ध कर्मो सब होई दुष्ट शाह श्वाय सकै न कोई एक बार जिन तुम्हें संभारा काल फांस ते ताहे उबारा जिन नर नाम तिहारु कहा दारिद दुष्ट दुख ते रहा खड़ग के तुम्हें शरण तिहारी आप हाथ दय लेहो उबारी सर्ब ठाउर मोहो सहाई दुष्ट दोख ते लेहो बचाई कृपा करी हम पर जगमाता ग्रंथ करा पूर्ण सुब्राता केल बेखो सकल देहे को हरता दुष्ट दोखियन को शाय करता श्री अस तुज जब पहे दयाला पूर्ण करा ग्रंथ तत्काला
मन बांशत फल पावै सोई दुख न तिसै ब्यापत कोई अड़िल सुने गुंग जो जाहे सुरस न पावै सुने मूड चित लाए चतुरता आवै दुख दर्द पाओ निकट न तिन नरके रहै हो जो याकी एक बार चौपाई को कहै चौपाई संबत सत्रह सहस पुण जय आरद सहस फोन तीन कहि जय भाद्रव सुधी अष्टमी रविवारा तीर सतद्रव ग्रंथ सुधारा सवैया पाए गहे जब ते तुमरे तब ते को आंख तरे नहीं आन्यो राम रहीम पुराण कुरान अनेक कहे मातु एक ना मान्यो सिमरत शास्त्र वेद सब बहु भेद कहे हम एक न जान्यो श्री असपान कृपा तुमरी कर मैं न कहे ओ सब तुहे बखान्यो दोहरा